ನಾರಾಯಣ ಅವಯೋ ಬದಾನಿ ವೈಗು ಶ್ರೀ ಹರಿವಂಶ ಪ್ರಭಗು ಹರಿವಂಶ ಹರಿವಂಶ ಪುರಾಣ ಯೋ ದೋಸ್ರೋ ಅಧ್ಯಾಯಕು ಪಾತ ಭಾಗಿಕನ ಕತಿ ಕುರಾಗು ವಿಸ್ತಾರ ಸಂಬಂಧಿಕೃಷ್ಣ ಸಮನಗಾದಿ ಬನಿಕನ ಸಮನಗಾದಿ ನಮಗೆ ಅಠಾಸಿ ಹಜಾರ ಇಸರಿಗ ಪ್ರತಿ ಗುರು ಶುದ್ಧಜಿಲೆ ಬತಾವನು ಸ್ವೈನಿ ಕಥಾರು ಲ್ಯಾಯರ ಯತ ರಾಜ ಜನ್ಮೆ ಜಯಲಾಯ ವೈಷ್ಣವ ಪಾಯನ ನಾಮರಿಕ ಗುರುಲೆ ಬತಾವನು ಭೂ ಸ್ವೈನಿ ಕಥಾರು ಲ್ಯಾಯರ ಅಮರ ಆದರಣೀಯ ಶ್ರೋತಾ ಮಹಾನ್ ಭಾವರು ಮಲ್ಯಾಯಿಕನ ಯೋ ಕಥಾರು ಪ್ರಸ್ತುತ ಕರ್ನಲಾಗಿ ರಾಜನ್ ಅವ ತೆಸೈ ಮೌಕಮಾ ಯತಪಟ್ಟಿ ಕೇ ಭೂತ ಬಂದೇ ಸದ ಬನಿ ತೆಸ್ತಾಗಿ ಸಮಲೆ ಕರಿಕನ ದುರ್ವಲಿ ತಪಸ್ಯ ಪೂರ್ಣ ಗರೆರ ಸಂಪೂರ್ಣ ತೀ ಲೋಕರು ಜತಿ ಜೋ ಗ್ರಾಮ ನಿವಾಸಿ ಶಹರ ನಿವಾಸಿ ತಿನಿಹರು ಜೋ ದರ್ಶನ ಕರ್ನ ಆಯ್ಕ ಮಾನಸರು ಸಂಬಂಧ ದರ್ಶನ ದಿಯರ ತಿನಿಹರು ಸಂಬಂಧ ಜೋ ಪಾಪ ಹಟಾಯರ ತ್ಯಾಬಡ ತಿನಿಹರು ಜನ ಸ್ವಾಗತ ಲಾಗಿ ಗ್ರಹಣ ಗರೆರ ಅನಿಖರಿ ಅನಿ ಮಂಗಲಪೂರ್ವಕಲೆ ಕರಿಕನ ತ್ಯಾಬಡ ಜೋ ಪ್ರಸ್ಥಾನ ಗರ್ತವೋ ಜಾನುಭೋ ಜಾಂದಾಖೇರಿ ಮತ ಪ್ರಮಾತ್ಮ ಪ್ರಭು ಭಗವಾನ್ ಉಹಾಂಲೈ ಕಸ್ತೋ ಭೇಖರಿ ಭಗವಾನ್ ಆಫ್ನ ಸ್ಥಾನ ಜಾನುಭೋ ಉತ್ತ ಅವ ಯಾವಟಿ ಜೊ ದುರ್ವ ಆಫ್ನ ರಾಜಧಾನಿ ಜಬ ಜಾಖಾರಿ ಅನಿ ಲ ಅವ ಜಸರಿ ಜೊ ಛೋರಾಲೆ ಜೊ ತಪಸ್ಯ ಪೂರ್ಣ ಕರೆಸರಿ ಆಯ್ಪುಗ್ಯ ಅರೆ ಭರ ಭೇ ತೋ ವಿಚಾರ ಉಪರಾಂತ ಅನಿ ಸೌತಿ ನೇ ಆಮ ಸಹಿತ ಕತಿ ಖುಷಿ ಹೋಗ್ ಮೇರ ಬಾಬು ತಿಮಿಲೆ ಅವರು ಸುನ್ ವಿಮಾನ ಲಿಯರ ಪಾವನ್ ಆಯ್ಸೆ ತ್ಯಾಂಬ ಅನಿಖ ದುರ್ಬಲಾ ಸುನ್ ವಿಮಾನ ರಾಖರ ತ್ಯಾಂಬ ಅನಿಖ ಜಬ ತೆರಿ ಲಾನು ಭೋ ಲಗಿಸೆ ತ್ಯಾಂಬ ಓರ್ಲಿನು ಭೋ ಓರ್ಲಿ ಸಕೆ ಉಪರಾಂತ ಮಹಾರಾಜ ಜಬ ತು ಭೈಸೆ ಸಬಭಾಗ ಠೂಲ ಕೆ ಹೋದ ಜ್ಞಾನ ದಾತ ಠೂಲ ಮಹಾರಾಜ ಅವ ಅಕ್ಷರ ಸಬಭಾಗ ಠೂಲ ಕುನ್ ಕೋ ಅಕ್ಷರ ಯತ ಅಂಕಮ ಕುನ್ ಠೂಲೋ ಏಕ ಠೂಲ ಅವ ಉತ್ತಪಟ್ಟು ಜನ ಅಂಗ್ರೇಜಿಮ ಕುನ್ ಠೂಲ ಇಯೇ ಠೂಲ ಮಹಾರಾಜ ಅನುಸ್ ಅನಿಖರಿ ಜಬ ತೆಸ್ತ ಭೈಸೆ ಉತ್ತಪಟ್ಟು ಜನ ಅಕ್ಷರ ಕಾಂಚ ಕುನ್ ಹೋದ್ರೆ ಗ್ಯ ಠೂಲ ಗ್ಯ ಅನಿ ಅಂತ್ಯಮ ಅವ ತೆಲ್ಲ ಠೂಲ ಮಾಡ್ನು ಪರ್ಸ ತ್ಯಾಂಬ ಉತ್ತ ಅನಿ ಅಂಕಮ ಕುನ್ ಭೇಸಲ ದಶ ಅನಿಖರಿ ತು ದಶ ಠೂಲ ಅನಿ ಅವ ಯಾವಟ್ಟು ಜನ ಹೋ ಅನಿ ಕಸ್ತು ಭೇ ಅಂಗ್ರೇಜಿ ಕುನ್ ಅಂತ್ಯಮ ಭೇ ಜೆಟ್ ಅನಿಖರಿ ಅವ ತೋ ಠೂಲ ಅನಿಖರಿ ಜಬ ತೆಸ್ತ ಭೈಸೆ ಅವ ಈ ಠೂಲ ಠೂಲ ಅಕ್ಷರ ಈ ಹುಂಚ ಅವ ಯಸ್ಕಾ ಬೀಚ್ ಮೆಸ್ತ ಹುಂಚ ತೆಸ್ಯತಿಲೆ ಅನಿಖರಿ ಉತ್ತಪಟ್ಟು ಜೋ ಪರಮಾತ್ಮ ಪ್ರಭು ಭಗವಾನ್ ದುರ್ಬಲೆ ಕಸ್ತು ವಿಚಾರ ಗರ್ನುಭೋ ಓಹೋ ಮೇರ ಆಮಾ ಹಜುರ್ಲೆ ಜಬ ತೆಸ್ತಾ ಕಿಸಮಲೆ ಕರಿಕನ ಮಲಾಯ ಜೋ ಜ್ಞಾನ ಉಪದೇಶ ದಿನುಭೋ ತೆತ್ರೋ ಜೋ ಹಜುರ್ ಜ್ಞಾನ ಉಪದೇಶಲೆ ಕರಿಕನ ಮೈಲೆ ಹಜುರ್ ಜ್ಞಾನ ಉಪದೇಶಲ ಶಿರೋಪರ ಧಾರಣ ಗರೆರ ಅನಿಖರಿ ಮೈಲೆ ಆಯೆ ಲ ಮೇರ ಆಮಾಲೆ ಮಲಾಯ ಎಷ್ಟು ನರಾಮ್ರ ಕುರಾ ಗರ್ನುಭೋ ಭನೇರ ಮೈಲೆ ಹಜುರ ಜೋ ಮುದ್ದಾ ದಿನಿ ಹಜುರ್ಸಂಗ ಝಡಾ ಗರ್ನಿ ತೆಸ್ತಾ ಕಿಸಮ ಕರ್ಮ ಗರೆಕ ಹೋ ಮಲಾಯ ಕುನ್ ಕಿಸಮ ಅಪರಾಧ ಬಣಿ ರೇ ಮೈಲೆ ಕುನ್ ಕಿಸಮ ನರಕ ಭೋಗ ಗರ್ನುಪರ್ನೆ ರೇ ತ ಮೇರ ಆಮಾ ಹೇರು ತ ಭಿ ಲ ಮೈಲೆ ಬಡಾ ಸಂಪೂರ್ಣ ಖತಮ ಹುನಿ ರೇ ಮನೆ ತ ಹಜುರ್ಲೆ ಜಬ ತೆಸ್ತಾ ಕಿಸಮ ಜ್ಞಾನ ಉಪದೇಶ ದಿನ ಹೋ ತ ಝಗಡಾ ಗರ್ನು ಭನ್ನ ಕುರು ತ ನರಾಮ್ರೋ ಕುರು ಭ ಜಸ್ತೈ ಅವ ಝಗಡಾ ಅನಿ ಯೋ ತಿಂಟಾ ಅಕ್ಷರ ಜೋಡಿಯೋ ಅವ ತು ತಿಂಟಾ ಅಕ್ಷರ ಜೋಡಿಸೇ ತೆಲ್ಲಿ ಕೈಲಿ ಪನಿ ರಾಮ್ರೋ ಗರ್ದೈನ ಯೋ ಯಾರಲ್ಲಿ ಪನಿ ಸೋಚಿ ಬಸೋಸ್ ಕಿ ತಿಂಟಾ ಅಕ್ಷರ ಕುನ್ ಕುನ್ ಝರ ಗ ಡ ಅನಿ ಖರಿ ಯೋ ತಿಂಟಾ ಅಕ್ಷರ ಏಕೈ ಠಾವು ಜಮ್ಮಾ ಭಯ ಭನ್ದೇಖಿ ತೆಲ್ಲಿ ಬಡಾ ನರಾಮ್ರೋ ನರಾಮ್ರೋ ಕಾಮ ಗರೆಕೋ ಹುಂಚ ಕಿನ ಆಫ್ನೋ ಆಫ್ನೋ ಜೋ ಜಿಮ್ಮಾಮಾ ಆಯ್ಕೆ ಕಾಮ ತ ಸಬೈಲೆ ಗರ್ನುಪರ್ಛ ನಿ ಹಜುರ್ಲೆ ನಿ ಗರ್ನುಪರ್ಛ ಮೈಲೆ ನಿ ಗರ್ನುಪರ್ಛ ಅನಿ ಖರಿ ಹಜುರ್ ಹಾಮಿ ಸಬೈಲೆ ಗರ್ನುಪರ್ಛ ತ್ಯೋ ಅಕ್ಷರಲೆ ಪನಿ ಗರ್ನುಪರ್ಛ ಉನ್ಕಾ ಜಿಮ್ಮಾಮಾ ಆಯ್ಕೆ ಜೋ ಕಾಮಹರು ಅನಿ ಖರಿ ಅವ ಝಗೋ ಕಾಮ ಕೆ ಹೋದ ಉಲ್ಲೆ ಝಾರ್ನಿ ಮಾತ್ರ ಝಾರೇರ ಟಟ್ಟು ಟಾಟ್ ಬನಾಯ್ದಿನ್ಛ ಅನಿ ಖರಿ ಝಲೆ ಝಾರ್ದಿನ್ಛ ಮಾತ್ರೈ ಲಹರು ತ ಛೈನ ಕೈ ಪನಿ ರಿತ್ತು ಬನಾಯ್ದಿ ಹಾಲ್ವನಿ ಅನಿ ಖರಿ ಅವ ಗಲೆ ಗಾಡ್ದಿನಿ ಮುಂಟು ಜುನು ಗಾಡಿ ಪಿ ಮುಂಡು ಉಠಾಉನೇ ದಿನ ಗಾಡ್ನಿ ಗಾಡ್ನಿ ಕೆಮ ಗಾಡ್ನಿ ರೇನ್ಮಾ ಗಾಡ್ದಿನಿ ಉಲ್ಲೆ ಲಹರು ತ ಅನಿ ಖರಿ ಅವ ಜಬ ಝಾರೇರ ಝಲೆ ಝಾರ್ದಿ ಹಾಲು ಖತಮ ಪಾರಿ ಹಾಲು ಗಲೆ ಜೋ ಗಾಡಿ ಹಾಲು ರೇನ್ಮಾ ಗಾಡಿ ಹಾಲು ಅನಿ ಖರಿ ಟಾವು ಉಠಾಉನೇ ದಿನ ಅನಿಖರಿ ಡಲೆ ಏಕದಮ ಡಹಾದಿ ಚೌಪಟ್ಟ ಮಾತ್ರ ಗೊಡ್ಡ ಹಾ ಕತೆ ಕತೆ ಕತೆ ಕೆ ಗೊಡ್ಡ ಹಾ ತೋ ರೇನ್ ಗೊಡ್ಡ ಹಾ ಉತ್ತಪಟ್ಟು ಕಾಮ ಬಿಗ್ರಿ ತು ಝಗಡ ಹಾರಿ ಹಾಲಿಯೋ ಅನಿಖರಿ ಬಡ ಬರ್ಬಾದ ಭಯ ಉತ್ತಪಟ್ಟು ಝಗಡ ಪನಿ ಹಾರಿಯು ಉತ್ತಪಟ್ಟು ಜೋ ಅನಿಖರಿ ರೇನ್ ಪನಿ ಲಾಗೋ ರೇನ್ ಮಾ ಡುಬಿ ಹಾಲಿ ಬಡ ಬರ್ಬಾದ ಭಯ ತೆಸೇತುಲೆ ಗರ್ದಾಖೇರಿ ಮಲಾಯ ಹೇರು ತು ತಿಂಟಾ ಅಕ್ಷರಲೆ ಕಸ್ತೋ ಪದ್ಮಾಶ ಕಾಮ ಗರ್ಛ ತೆಸ್ತೋ ಕಿಸಮ ಪದ್ಮಾಶ ಕಾಮ ಗರ್ನೆ ತು ತಿಂಟಾ ಅಕ್ಷರಕ್ಕೆ ಸಲ್ಲಾಹ ಹಜುರ ಹಾಮಿಲೆ ನಗರೌ ಗರ್ನು ಉಚಿತ ಹುನೈನ ಯೇ ಮಹಾರಾಜ ಅನುಷ್ ಜಬ ತೆಸ್ತು ಭೈಸೇಪಿ ಕೈಲಿ ಪನಿ ನಗರ್ನು ಹೈ ತ ದುರ್ಬಲ್ಯ ತೆಸ್ತು ಜೊ ನಚಾಹಿದ ಕಾಮ ಗರೆಕೋ ಹೋ ಯದಿ ಭನೆದೇಖೆ ಅನಿ ಕೈಲೇ ತು ದುರ್ವ ಪದ ಪ್ರಾಪ್ತಿ ಗರ್ನು ಸಕ್ನು ಹುಂಥ್ಯೋ ಸಕ್ನು ಹುನ್ನಥ್ಯೋ ಮನ್ನೆ
ओहो मैले ल यस्तो किसिमको चाहिँ कर्म मलाई मेरो आमाले मलाई यस्तो भनासम्मको उपदेश दिनुभयो तर मलाई यस्तो जो ज्ञान हासिल गराउनु भयो मेरो आमा भनेर त्यहाँबाट जो उतापट्टि विमानबाट ओर्लिसकेपछि उपरान्त आफ्नो सानी आमालाई जो पहिला घुम्नु भयो पाहु पढ्नु भयो मेरो आमा हजुरले मलाई यस्तो किसिमको जो ज्ञान हासिल गराउनु भयो र अनिखेरि मैले यत्रो जुन हो ज्ञान प्राप्ति गरेर आउने मलाई मौका दिनुभयो मेरो आमा भन्नुभयो अनिखेरि त्यहाँबाट जो त्यो आफ्नो बुबालाई जो ढोग्नु भयो त्यहाँबाट पछाडि जो आफ्नो जन्म आमालाई जो ढोग्ने काम गर्नुभयो या आमा ल हेर्नुहोस् त सौत्य नै आमाले त्यो उपदेश नदिएको भएदेखि ध्रुव बिग्रेर जान्थे आफ्नै आमाको मात्रै भरोसामा हो भने बिग्रिन्थे किन आमाले त सम्पूर्ण माया मात्रै गर्नुहुन्थ्यो कहाँ त्यही नजिकमा माया नजिकमा माया अर्थ उद्योग उन्नतिको माया गर्नुहुन्नथ्यो अनिखेरि त्यसो गर्दा गर्दै ध्रुव बिग्रिन्थे त सौत्य नै आमाले त्यसरी बिग्रिन्छ भन्ने जो धारणाले त्यस्तो जुन हो अनि उतापट्टि जुन हो त्यस्तो बाणरूपी उपदेश दिनुभएको थियो र पो त्यसलाई जुन उहाँले ज्ञान रूपी जो सम्झेर त्यहाँबाट अनिखेरि अनि पुरुषार्थ पराक्रम गर्नुभयो र पो उहाँले त्यस्ता किसिमको जुन पदवी पाउनुभयो पाइसकेपछि महाराज हेर्नुहोस् अनिखेरि पछाडि के भयो भने यसलाई भने अनि उहाँले जो बुबाले गरेको जो राजपाठ 37,000 वर्षसम्म जो राजपाठ गर्नुभयो उतापट्टि अनिखेरि उतापट्टि के भयो भने यसलाई भने अनि आफ्नो जो उत्तम नामहरूका जो भाइ पनि गएर त्यहाँबाट यक्षगणहरूसँग गएर युद्ध गर्दाखेरि यक्षगणले मारिदिएछन् दैको छोरो हराएको आएन भनेर त्यहाँबाट त्यो छोरालाई खोजी गर्नबाट त्यो सौतिनी आमा सानी आमा जाँदाखेरि पनि डडेलामा परेर मरिन् महाराज हेर्नुहोस् अनिखेरि सम्पूर्ण खत्तम भयो त्यहाँबाट ध्रुव गएर यक्षगणहरूसँग युद्ध गरिकन यक्षगणहरूलाई धेरैले चाहिँ मार्नुभयो त्यहाँबाट अनिखेरि जस्तो त्यो युद्ध शान्त गरेर आउनुभयो र आफ्नो बुबाले गरेको जुन 36,000 वर्षसम्म गरेको राजपाठ अनिखेरि त्यो राज्य भोग गरेर त्यहाँबाट अनिखेरि पछाडि उतापट्टि आफ्नो आमासहित लिएर अनि जो परमात्मा प्रभु भगवानको अनि पदभन्दा पनि जो मास्तिर ध्रुव पदवी भएर अनिखेरि ध्रुव लोकमा गएर भन्ने काम गर्नुभयो हे महाराज हेर्नुहोस् अनिखेरि जसले गर्यो त्यसलाई हुन्छ नगर्नेलाई कहिले पनि हुँदैन जेसुकै काम पनि गरे हुन्छ खै म सक्दिनँ होला मैले अहिलेसम्म गरिया छैन त्यो अप्ठ्यारो छ त्यो काम गाह्रो छ भन्छौँ हजुर हामी ल हेर्नु त अब गाह्रो छ भनेर गर्दै नगरिकन कहाँबाट हुन्छ त हजुर अनि त गर्दा गरेपछि पो हुन्छ त गर्दाखेरिमा त अवश्य मेरो हुन्छ धेरै होला थोरै होला त आफ्नो ठाउँमा छ अनिखेरि त एक बाजी नहोला अर्को बाजी नहोला त एक बाजी न एक बाजी कुनै न कुनै बाजी त अवश्य मेरो हुन्छ त्यस कारणले गर्दाखेरिमा त्यस्ता त्यस्ता किसिमले गरिकन जो गर्नुपर्छ अनिखेरि मात्रै जो हुन्छ नगरिकन कहिले पनि हुँदैन गरेर हुन्छ ध्रुवले पनि त्यसरी जो गर्नुभयो जो भयो हे महाराज हेर्नुहोस् अनिखेरि ध्रुव पत्र जो प्राप्ति हो महाराज अब उहाँबाट जो ध्रुवलाई लिन विमान आयो विमान आउँदाखेरि त प्रभु विमानमा चढ्नुहोस् भनेर भन्दाखेरि चढ्न आँट्दाखेरि काल गएर अगाडि गएर छेक्यो महाराज ओहो हल्ट न हुँदैन यसरी जो जिउँदो मानिस अहिलेसम्म हामीहरूले जान दिएको छैन जान मिल्दैन जिउँदै मरेपछि मात्रै जहाँ जानुपर्छ त्यहाँ जाने नत्र भने जिउँदो मानिस यसरी जो ध्रुवलोकमा जान पाइँदैन भनेर भन्दाखेरिमा त ओहो अनि त उहाँले मरेर त जाने नै होइन हेर्नुहोस् जिउँदैमा जानुपर्ने त्यस्ता किसिमको कर्म गरेर आउनुभएको छ भनेर भन्ने पार्षदहरू अनिखेरि जो यमराजका दूतहरू त्यसो भन्दा भन्दै भन्दा भन्दैमा कालले त्यसो भन्दा भन्दैमा अनिखेरि त ल त्यसो भएदेखि यसो गर्नु पर्यो त प्रभु त्यो म शिर थापिदिन्छु हजुरले मेरो शिरमा पाउ टेकेर अनिखेरि जानुहोस् भनेर ए हुँदैन भन्दा भन्दै मेरो शिरमा जो पाउ टेकेर फुत्तै उफ्रेर मेरो शिरमा पाउ टेकेर अनिखेरि गएको अब गर्नु कसो भन्न मात्रै त पाऊँ म अनिखेरि मेरो पनि जागिरको जुन सवाल छ यो प्रभु अब कसो गर्नु भनेर अनिखेरि यमराजले जब त्यस्ता त्यस्ता किसिमको जुन कुरो गरिसकेपछि अनिखेरि उतापट्टि जो कालका शिरमा पाउ टेकेर त्यहाँबाट अनिखेरि गएर ध्रुव लोक गएर भन्ने काम गर्नुभयो त अहिलेसम्म पनि त हेरिबस्यो त ध्रुव तारो ध्रुव तारो भनेर भनिएको छ त्यो जुन हो त्यो सुख त्यो सुविधा त्यो आनन्द दिएको कहाँले सानी आमाले दिएको सानी आमा नहुँदो हुनु त अनिखेरि त्यो ध्रुवलाई त्यस्ता किसिमको जो आनन्द कहाँबाट आउँथ्यो आउँदैन त्यो महाराज हेर्नुहोस् त्यस्ता किसिमले गरिकन भन्दाखेरि अनि आमाले दिएको जो आफ्नो छोराछोरीलाई आमाले कहिले पनि जो बिग्री हुन् नासी हुन् मासी हुन् भनिकन कहिले पनि भने हुँदैन आमा बुबाले अहिलेखेरि फेरि बिग्रिन्छन् कि नबिग्रिदिए हुन्थ्यो अनि जो मासिन्छन् कि नासिन्छन् कि भनेर भने न नासिए हुन्थ्यो अनिखेरि जो गरिब नभइदिए हुन्थ्यो अरूभन्दा उच्च भइदिए हुन्थ्यो राम्रो भइदिए हुन्थ्यो भनेर भने यस्ता यस्ता किसिमको जुन कुराहरू उतापट्टि यो गर्दै गर्दै लानुहुन्छ अनिखेरि धर्मले
त्यस्ता किसिमले गरिकन जो सुख र शान्ति इत्यादि जो भोगेर उतापट्टि बस्ने काम गर्नुभयो। त्यस हेतुले गर्दाखेरि मेरो महाराज हेर्नुहोस् जन्मे जय हो हजुर, हामीले पनि त्यस्तै किसिमले गरिकन अर्काले जो जस्तै पिता पिरा नमिठा कुराहरू गर्छन् भने अनिखेरि अब त्यस्ता कुरालाई जो हामीले यो मलाई ज्ञान दिएको उपदेश दिएको भनेर भन्ने त्यस्तो सोचौं र अनि हामीहरूले बडो राम्रोसँगले गरिकन उद्योग गरौं, पुरुषार्थ गरौं, पराक्रमहरू गरौं, त्यस्तो गरौं, अरूलाई गाली नगरौं, अरूलाई जो खेद नगरौं त्यस्तो गरौं। त्यस्तो गर्दाखेरिमा उद्योगे नास्ति दारिद्रम जपते नास्ति पातकम मौने न कलह नास्ति नास्ति जागरित भयो। ओहो मैले यो मलाई अनिकाल लाग्यो, मैले खान पाइनँ लाउन पाइनँ मात्रै भनेर कहिल्यै पनि त्यो हुँदैन। नभइसकेपछि अब कस्तो त भने यसलाई भने हुन अब गर्नुपर्छ कस्तो उद्योग, उद्योग गरिसकेपछि कमायो, कमाइसकेपछि अन्तखेरि दरिद्र भनेको त्यो अनिकाल भनेको दुःख त्यो कमाएका चिजले जो हटाइदिन्छ। उद्योगले नास्ति दारिद्रम अनि उद्योगले जो दरिद्री हटाइदियो अनि जपते नास्ति पातकम अनि मलाई जो पाप लाग्छ सम्पत्ति छैन अब मैले कसरी के गरी पाप काटिन्न भनौँ अन्तखेरि भगवानको भक्ति गरौँ, भगवानको भक्ति जिब्राले गरौँ त प्रभु हे प्रभु भनेर हामीले जिब्राले भनौँ अनि फेरि त्यो जिब्राले जो भक्ति गर्दाखेरि एकदम सितली गरिकन त्यो पाप नाश हुन्छ। जब त्यो नास्ति पातको मौने न कलहो नास्ति एउटा जो बाँध्न भनेर हामी हजुर हामी माग्छौँ आयो भने आफूले पनि मुख लागेर बाँध्ने होइन, हेर्नुहोस् आफूले पनि उसँग कुरो फर्कायो भने त्यो बाँड्नै पर्दैन, लहर त उत्पाद हुन्छ आगो उठ्छ त्यहाँ, ऊ कराउन लाग्छ आफू चुप लाग्ने उसले कराएको सुन्ने जे जे भन्छ त पनि सुन्ने राम्रो नराम्रो मिठा नमिठा तिता पिरा खल्ला अनि गुलिया जस्ता कुरा गर्छन् त पनि अलिखेरि आफूले चाहिँ सुन्ने मजाले सुनिराखने अलिखेरि कराएपछि त आफूले कराएको उसैले दिक्क लागिजान्छ ओहो त उसले केही उत्तर गर्दैन बसिरहेको छ चुप लगाएर हेर्छ टुलु टुलु भनिदिनु के एक्लै कराउँदै पागल गराउँदाखेरि ल भयो हजुर त्यो कल झगडा त्यसै शान्ति हुन्छ महाराज। त्यसरी जो अर्को कराउन लागेको ठाउँमा अर्काले जो यताबाट उत्तर दियो भनेदेखि अनिखेरि जो बलेको आगोमा जो पेट्रोल थपे जस्तो हुन्छ सङ्ग्राम सुरु हुन्छ अनिखेरि त्यसो गरेपछि कल झगडा जो नाश हुन्छ चुप लागेपछि अनिखेरि मौने न कलहो नास्ति नास्ति जागरित भयौँ। डर लाग्ने ठाउँमा गएर एक्लै जागरण बोक्नुपर्छ केही चिज आएछ भनेदेखि बास त्यसलाई हान्ने हिर्काउने त्यो भाग्छ ओहो यहाँ त शत्रु बस्तो रहेछ ल हुँदैन त्यहाँ भोलिदेखि जानु भन्छ अर्कै बाटो जान्छ अनिखेरि त होइन रहेछ भने हुँदै होइन रहेछ त्यो कुरो मात्रै रहेछ भन्छ सधैँका लागि पनि डर त्यसरी जान्छ। यो महाराज हेर्नुहोस् यस्ता यस्ता किसिमले गरिकन उतापट्टि जो गर्नुपर्छ ए समनकारी भनिकन जस्तै उल्टो कुरालाई सुल्टो बुझ्नुपर्छ हामीहरूले अनिखेरि जो उद्योग धन्दाहरू पुरुषार्थ पराक्रमहरू गर्दै गर्दै गइसकेपछि अनिखेरि बडो राम्रो हुन्छ। यो समनकाली भनिकन समनकाली नामको 88,000 ईश्वरका प्रति गुरु सूत्रजीले बताउनु भयो जुन किसिमको त्यो कथाहरू हुन् सोही नै कथाहरू यहाँ ल्याएर राजा जन्मेजयलाई वैषम पायन नामका गुरुले बताउनु भएको जुन कथा हो सोही नै कथाहरू ल्याएर हाम्रा आदरणीय श्रोता महान भावहरूमा ल्याइकन यो कथाहरू जो प्रस्तुत गरे यो कथाले जो धर्ममा धर्म अर्थमा सम्पत्ति कामनामा इच्छा मुक्तिमा गति चार किसिमको फल मिलोस् भनेर भनिएर अढैया शनिश्चरहरू शान्ति हुन्, साढे सात आदि गरेका ग्रहहरू शान्ति हुन्, उल्का भ्रामरी शान्ति हुन्, राहु संकट आदि गरेका ग्रहहरू शान्ति हुन्, कल्याण होस्, मंगल होस्, पवित्र होस्, उदय होस् भनेर भन्ने यस्ता किसिमको जुन शुभकामना शुभ आशीर्वादहरू गर्दै यो हो जस्तै यो हरिवंश पुराण यो हरिवंश प्रभुको हरिवंश पुराणको यो दोस्रो अध्यायको पाँचौं भागले गरिकन यथामति विस्तार गरियो देवकी सुत गोविन्द वासुदेव जगतपते रक्षमेस्तनयम् कृष्ण त्वमहं शरणं गत देवकी सुत गोविन्द वासुदेव जगतपते देहि मेस्तनयम् कृष्ण त्वमहं शरणं गत नारायण ओ श्रीकृष्णार्पणमस्तु नारायण भाविष्यति।